0: कांदे मुकडे मलकचंद काका, हा शू करत होता मी मुकडे काका. अरे तुम्ही उठले?
1: अरे कंकू
0: काका,
1: आम्ही आहे कंकू.
0: मलकचंद काका
1: ना कंकू
0: मुकडे पगे पडले पुकिटो मने
1: ना ना मरे कंकु
0: काका मलकचंद काका
1: मरे कंकुळी
0: मुकिटो मुकिटो मने.